आ वे, आ जाओ वे, गोगो मो ना लिंचिंग का बिजा, म्यूजिक फेस्टिवल ज्यादा जब वो आने जब तक गंजेरे तो अब 2026 है, सिंजू भी मिटा कुआं नमन गाने, ड्रीसा जेम्स आ मामा गुफा ये लेकिन तू तेरा, क्या मुने, इन बम्बलास्ट, इन बम्बलास्ट, कोले क्या मुने तू गोगो फायर ची चेंगी निगे निये देतो, कोले इले क्या मुने तू जे चेंगी निगे निये देतो फायर na usisahau njugu sio maragwe ina tutumaliza leo kabisa bwana sijui aliamuka mungu ndo alikuongea tano kinyinyi tano kabisa Trisa James akaamua sisi kutumaliza yani everything ndaga tu not in the mood it's a hit it's a hit that attack je pele big man ingele kanya kwa tebo tagna go liwe ani igose mata na anega ndo go semai anabote ndo tagenyo fire